गावण तुदनु इंद्र इंद्रासन बैठे देवत्या दर नाले गावण तुदनु सिद्ध समाधि अंदर गावण तुदनु साध बिचारे गावण तुदनु जति सती संतोखी गावण तुदनु वीर करारे गावण तुदनु पंडित पढ़न रखीश्वर